माहे, नानक बिन नावे सुख नहीं, आए गए पछताहे, चिंता तावत रह गए, ता मन भया आनंद, गुर प्रसादी बुझिए, सा तन सुती निचिंद, जिनको

धरण आले गावे सिद्ध समाधि अंदर गावन साध विचारे गावन जती सती संतोखी गावे वीर करारे गावन पंडित पढ़नर खीसर।

जम मरे गर्भ जोन दुख पाए, मोह मगन लपटत रहे, आहो आवे जाए। टहे तो टहे अब टहे परे, साजना सरनाए, दुखे फाहे काटिया, नानक लिए सुमाए।

जाको तुद मन वसाई सदा तेरे गुण गावे तेरे गुण गावे जंत पावे सच्चे स्यों चित लावे जिसनु तू आपे मिलहै।